सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज शुक्रवार, भारतीय सौर 10 आश्विन शके 1948, दिनांक 2 ऑक्टोबर 2026. आता सकाळची 5:56 झाली आहेत.

श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आज या कार्यक्रमात ऐकूया अहिंसा याविषयी जे आर कोकांडकर यांचे विचार.
1: अहिंसा. गांधीजींनी आयुष्यभर मानवसेवा केली व आपणाकडून एकाच गोष्टीची अपेक्षा केली, ती म्हणजे मानवता, सहृदयता. इतरांनी केलेल्या इजेला, मग ती मानसिक असो वा शारीरिक, गांधीजींच्या मते इजा हे प्रत्युत्तर नव्हे तर सहनशक्तीने विरोधकांचे मनपरिवर्तन करणे हे होय. हिंसेमुळे घृणा फोफावते, म्हणून ती अनैतिक आहे. त्यामुळे जमातीच्या जमाती नष्ट होतात, बंधुभावाची भावना लयास जाते, समाजात सुसंवाद राहत नाही. हिंसेमुळे ज्यांच्यावर अत्याचार होतात त्यांच्यात कटुता निर्माण होते, ज्यांनी अत्याचार केला त्यांच्यात पशुत्व निर्माण होते. हिंसा दोघांनाही अपायकारक ठरते. म्हणून गांधीजी म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत आपण हिंसेचा वापर करण्यास नकार दिला पाहिजे, प्रतिकार शेवटपर्यंत करावा पण अहिंसेने. मात्र अहिंसेचा वापर हे भ्याडपणाचे लक्षण आहे असा अपसमज दृढ झाला आहे. अहिंसा व सत्याच्या मार्गाने

जाणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे. भ्याड मनुष्य कधीच अहिंसक होऊ शकत नाही. अहिंसा हा शूर माणसाचा गुण आहे. अहिंसेचा स्वीकार करणे म्हणजे विरोध न करणे असे नाही. भ्याड मनुष्य अन्यायापुढे आपली मान झुकवतो. अहिंसक मनुष्य न घाबरता अन्यायाचा विरोध करतो. गांधीजींनी स्पष्ट लिहिले आहे की जेव्हा हिंसा आणि भ्याडपणा यातून एकाची निवड करायची असेल तेव्हा मी हिंसेचा उपदेश करीन. त्यांच्यामध्ये माणसाने हत्या न करता मरण पत्करण्याचे धैर्य अंगीकृत करावे, पण ज्याला हे शक्य नाही त्याने संकटापासून पळून न जाता मारता मारता मरण पत्करावे. नामर्दापेक्षा हिंसक हजार पटीने बरा. आपला सन्मान राखण्यासाठी भारताने प्रसंगी शस्त्रास्त्रांचा वापर केला तरी चालेल असे ते म्हणत. परंतु त्यांचा विश्वास होता की अहिंसा ही हिंसेपेक्षा व क्षमा ही शिक्षेपेक्षा श्रेष्ठ आहे. पण माणूस जेव्हा शिक्षा प्रदान करू शकतो तेव्हाच त्याने केलेली क्षमा खरी होय. गांधीजींना असहाय्य भारत अभिप्रेत नव्हता. अहिंसा म्हणजे अन्यायापुढे झुकणे नव्हे तर आपले सर्वस्वपणाला लावून जुलमाचा प्रतिकार करणे होय. हे तत्व स्वीकारले तर केवळ एक व्यक्ती सुद्धा एखाद्या अन्यायी राजवटीला हादरा बसू शकते व प्रसंगी त्यात बदल पण घडून आणू शकते. म्हणून अहिंसा ही काही भ्याडपणा लपवण्यासाठी घेतलेले पांघरून नाही. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणतात की गांधीजींच्या अहिंसेत पुरुषार्थ व मानवता यांचा अद्भुत मेळ होता. अहिंसेचा धर्म केवळ साधू संतांपुरता मर्यादित नसून सामान्य माणसांसाठी पण आहे. अहिंसक असल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांशी ऐक्य व सुसंवाद राखता येतो. सध्या जगाला शांती व ऐक्याची आवश्यकता आहे, त्यामुळे अहिंसा केवळ एक सद्गुण न राहता गरज बनली आहे. प्रेम हे अहिंसेचे स्वरूप आहे. जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे. द्वेष नाशाचे मूळ आहे. एका डोळ्याच्या बदल्यात दुसरा डोळा, दुसऱ्याच्या बदल्यात तिसरा असे करत गेल्यास सगळेच आंधळे होतील. याचा अर्थ गांधी प्रणित

0: व वेळ पडल्यास विरोध करताना मरण पत्करावे, म्हणजेच गांधीजींची अहिंसा ही सकारात्मक होती. प्रेम, प्रतिकार, धैर्य, सत्य व अपरिग्रह या सकारात्मक मूल्यांना गांधीजींची अहिंसा सूचित करते. हिंसेपेक्षा ती श्रेष्ठ असते, कारण ती जीवघेणी नसते तर जीव वाचवणारी असते. विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर अहिंसेला आपल्या जीवनाचे एक अभिन्न अंग बनवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ही सगळी हिंसेचीच रूपे आहेत. हिंसा तिच्या विध्वंसक शक्तीने आपले घर, राष्ट्र व विश्व काही क्षणातच उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे श्वासाखालोखाल अहिंसेचे आपल्या जीवनात असणारे अनन्यसाधारण महत्व आपण ताबडतोब जाणले पाहिजे, यातच खरे शहाणपण आहे.
1: आत्ताच आपण चिंतन कार्यक्रम ऐकला. आज या कार्यक्रमात अहिंसा याविषयी जे आर कोकांडकर यांचे विचार ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमात प्रारंभ ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात. संत नामदेव महाराजांची रचना संगीतबद्ध केली आहे शांक नील यांनी.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत निरंजन स्वामी यांची रचना, संगीतबद्ध केली आहे बाळ बर्वे यांनी.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. श्रोतेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात श्याम खांबेकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अभय अर्पिता यांनी.

आणि श्रोतेहो, रवींद्र साठे यांच्या स्वरातील या भक्तिगीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळची 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता ओळख करून घेऊया आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेष ऐकूचे काल 6:55. 7:00 देशभक्तीगीत. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

7:40 भावगीतांचा आनंद आपल्याला घेता येईल. सकाळी 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:30 वेळ आहे राष्ट्रीय मराठी बातमीपत्राची. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:40 महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9-10 दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. आज या कार्यक्रमात अनमोल, डर, दिल तेरा आशिक, कुछ दिल ने कहा, मोहरा आणि सनम या निवडक चित्रपटातील काही गीतरचना आपण ऐकू शकाल. दहा वाजून 30 मिनिटांनी अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत नितीन साळुंके. 10:45 नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर. 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.

दुपारी 12 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजतापासून आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सायंकाळी 5 वाजता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं शेत आमचं शिवार, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9 ते 10 दरम्यान रात्री राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित

करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी दुष्काळ ही पर्जन्यमानातील कमतरता, पावसाचं असमान वितरण आणि उपलब्ध जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे. याचा शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीचं योग्य आकलन आणि उपलब्ध पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आवश्यक आहे. पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्जन्य जल संवर्धन, मृदा आर्द्रता संरक्षण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांना चालना देता येते. मंडळी दुष्काळाची कारणं ही आहेत: दुष्काळाची निर्मिती, पर्जन्यमानातील कमतरता, पावसातील दीर्घ खंड, पर्जन्याचे असमान वितरण, वाढलेली बाष्पोत्सर्जनाची मागणी आणि जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे होऊ शकते. एखाद्या प्रदेशातील एकूण हंगामी पर्जन्यमान सामान्य असलं तरी पावसाचं असमान वितरण आणि पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा अभाव असल्यास कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाऊस न पडल्यास मातीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होऊन पिकांवर जलताण निर्माण होतो. त्याचप्रमाणे पावसातील दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण कमी होऊन विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांवरील दबाव वाढू शकतो. मंडळी वाढत्या तापमानासह इतर हवामान घटकांमध्ये होणारे बदल बाष्पीभवन, वाष्पोत्सर्जनाची मागणी वाढवू शकतात. परिणामी मातीतील उपलब्ध आर्द्रता जलद कमी होण्याची शक्यता असते. भूजलाचा अतिवापर, जलसंसाधनाचे अपुरे नियोजन, पाण्याचा अकार्यक्षम वापर आणि पिकांच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू शकते. मंडळी दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम असे आहेत: दुष्काळाचं स्वरूप, कारण आणि परिणामानुसार त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण, पर्जन्यात झालेली कमतरता किंवा पावसातील दीर्घ खंड यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतात. मातीतील उपलब्ध आर्द्रता पिकांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी होऊन पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्यास कृषी दुष्काळ निर्माण होतो. नद्या, तलाव, जलाशय आणि भूजल यासारख्या जलस्रोतांमधील उपलब्धता किंवा प्रवाह दीर्घकाळ सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास जलवैज्ञानिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या विविध प्रकारच्या दुष्काळाचा शेती उत्पादन, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. मंडळी दुष्काळाची तीव्रता, कालावधी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानातील विचलन, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलाशयातील साठा आणि नदी प्रवाह यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक अर्थात SPI वापर पर्जन्यमानातील कमतरतेचं विश्लेषण करण्यासाठी तर प्रमाणित पर्जन्यमान बाष्पोत्सर्जन निर्देशांक अर्थात SPEI याचा वापर पर्जन्यमान आणि संभाव्य बाष्पोत्सर्जन यातील बदलांचा विचार करून कोरडेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे निर्देशांक दुष्काळाची स्थिती, कालावधी आणि तीव्रता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. मंडळी दुष्काळी परिस्थिती

0: स्थितीत पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम आता आपण ऐकलेत.
1: शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला आता आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 7:15 वाजत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

7 वाजलेत या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते, तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाहीये मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पल भोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा, नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्वाचं आहे. उद्या आपण

0: शिकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोतेहो, आताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल, सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतक त्यांच्यामध्ये हे अॅडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैव विविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2026. सुविचार: वैभवाची इच्छा बाळगणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे. दिनविशेष: आज महात्मा गांधींचा जन्मदिन. आजच्या दिवशी 1869 त्यांचा जन्म झाला होता. शिल्पकार विनायकराव करमरकरांचा जन्मदिन आजच्या दिवशी 1891 त्यांचा जन्म झाला होता. लालबहादूर शास्त्री यांचाही आज जन्मदिन, 1904 त्यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचा आज स्मृतिदिन, आजच्या दिवशी 1906 त्यांचा मृत्यू झाला होता. आज बाल सुरक्षा दिन आणि स्वच्छता दिनही आहे. आताच आपण दिनविशेष ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: क्षितिज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
8: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
9: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
10: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाइश.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया.

0: स्वदेशीचा अभिमान जपूया.
1: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
0: आणि सर्व खादी रेडीमेड्स वर भव्य 35% डिस्काउंट.
1: संपर्क खादी भवन वजीराबाद, हनुमान पेठ, नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
5: फोन फरमाईश.

0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं. फोन फरमाईश.
0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीएससीची शतकपूर्ती, निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. सध्याच्या काळात महात्मा गांधींचा संदेश अधिक समर्पक झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 66 पदकांसह भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या 100 वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले,
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है, बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यतः भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातले मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर, नाशिक तसंच चंद्रपूर जिल्ह्यातले प्रत्येकी 3 तालुके, गोंदिया जिल्ह्यातले 4, भंडारा आणि सांगली जिल्ह्यातले प्रत्येकी 2 तसंच सातारा आणि वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण तसंच ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीनं अहवाल सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. धरणातील पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या आरक्षणाचा नियमित आढावा घेऊन पाणी टंचाई निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या. राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलं आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित करावेत अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंडे यांनी काल मुंबई इथं फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, जलसंधारणाची कामं तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

0: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सुभेदारी शासकीय विश्रामगृहात दुपारी 1 वाजता महसूल मंत्री नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते करमाड परिसरात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून जालना जिल्ह्याकडे रवाना होतील. जालना इथं प्रथम शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदनं स्वीकारून सायंकाळी ते भोकरदन तालुक्यात दगडवाडी इथं दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करतील. या पाहणीनंतर महसूल मंत्री बावनकुळे खामगाव मार्गे अकोल्याकडे प्रयाण करणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला गांधीजींनी दिलेली अहिंसात्मक सत्याग्रहाची दिशा तसंच शास्त्रीजींनी पंतप्रधान पदाच्या आपल्या छोट्याशा कार्यकाळात सैन्य दलात तसंच कृषी क्षेत्रात गाजवलेलं कर्तृत्व यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध आणि संघर्षाचं वातावरण असताना महात्मा गांधींचा शांतता आणि अहिंसेचा संदेश अधिक समर्पक झाला असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा याच प्रयत्नांचा भाग आहे. ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी या सुधारणांबाबत माहिती दिली.
1: डिजिटल बँकिंग हा या सुधारणांचा महत्वाचा टप्पा आहे. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि थेट लाभ हस्तांतरणामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि सामान्य ग्राहक यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यास यामुळे मदत झाली आहे. जनधन योजना, आधार आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक समावेशनाला गती मिळाली आहे. आज अगदी छोट्या रकमेचे व्यवहारही डिजिटल माध्यमातून करता येतात. त्यामुळे व्यवहारांची गती वाढली असून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत झाली आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानंही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं आहे. याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना उद्या पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान भारतानं काल नौकायन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांनी महिलांच्या स्किफ प्रकारात कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजी पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरु याने कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्येही महिलांच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश सिवाच याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत काल झालेल्या स्क्वॅशमधील उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 अशा फरकानं पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या पुरुष स्क्वॅश संघानं कांस्य पदक जिंकलं. किक व्हॉलीबॉल या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या 66 झाली असून त्यात 10 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 8व्या स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं काल 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात आळंदीच्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सहल पर्यटनासाठी आली होती. यापैकी काही विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. स्थानिकांच्या मदतीनं सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. 11वी तसंच 12वीचे हे विद्यार्थी 16 ते 17 वर्षे वयोगटातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे. तर दिवेआगार दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदे गावात काल रात्री 10:15 सुमारास भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. या धक्क्याची अधिकृत नोंद झाली नसल्याची माहिती प्रशासन

प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युपीएससीची शतकपूर्ती, निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर 19 तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 66 पदकांसह भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
4: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10:00.
5: फोन फरमाईश.
0: श्रोतेहो, सकाळी 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आपकी पसंद. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूया वाद्यसंगीतात.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, क्यूआर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: SMS
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल

0: त्रिज्वरवरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला एसएमएस जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 ला कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्की सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयछेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही,
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: तरी पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे

0: जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पड्डी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी.

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. कवी प्रदीप यांची रचना संगीतबद्ध केली आहे हेमंत कुमार यांनी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटर द्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
8: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
9: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
8: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
9: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
10: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
8: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
9: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
10: संपर्क 70 50 10 10 49.
11: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
12: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
11: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
12: संपर्क खादी भवन, वजीराबाद, हनुमान पेठ, नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
8: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
13: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीने उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णां साठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
15: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
14: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
15: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात भरत व्यास यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती दत्ताराम वाडकर यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोते हो, याबरोबरच देशभक्ती गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत स्वातंत्र्य लढ्यातील लालबहादूर शास्त्री यांचं ऐतिहासिक योगदान याविषयी आनंद देविदास उबारे यांचं भाषण.
1: स्वातंत्र्य लढ्यातील लालबहादूर शास्त्री यांचे ऐतिहासिक योगदान. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगाच्या इतिहासातील एक व्यापक दीर्घकालीन आणि बहुआयामी लोकसंघर्ष म्हणून ओळखला जातो. जवळपास 2 शतकाच्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय समाजातील विविध घटकांनी वेगवेगळ्या स्वरूपात संघर्ष केला. या संघर्षात राजकीय नेते, समाजसुधारक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला पत्रकार, क्रांतिकारक, धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांनी आपल्या परीने योगदान दिले. महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्याला सत्य, अहिंसा, असहकार यासारख्या लोकशाहीवादी आणि नैतिक संघर्ष पद्धतीची दिशा मिळाली. या व्यापक राष्ट्रीय चळवळीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय सेवेसाठी अर्पण केले. त्यापैकी लालबहादूर शास्त्री हे अत्यंत साधे, संयमी, कर्तव्यनिष्ठ आणि त्यागी स्वातंत्र्य सैनिक होते. पुढे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाचे नेतृत्व केले. परंतु व्यक्तिमत्वाची खरी अडचण भारतीय स्वातंत्र्य संघाच्या प्रदीर्घ संघर्षातून झाली होती. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग, अनेक वेळा झालेला कारावास, संघटनात्मक कार्य, गांधीवादी विचारावरील निष्ठा आणि राष्ट्रहिताच्या वैयक्तिक हितापेक्षा प्राधान्य देण्याची कृती, त्यामुळे त्यांचे योगदान भारतीय इतिहासात विशेष महत्वाचे ठरते. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांचे मूळ नाव लालबहादूर श्रीवास्तव असे होते. त्यांचे वडील शारदा प्रसाद श्रीनिवास हे शिक्षक आणि नंतर महसूल विभागात कार्यरत होते. शास्त्रीजी लहान असताना त्यांच्या वडिलाचे निधन झाले, त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कठीण झाली. त्यांची आई रामदुलारी देवी यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाचे संगोपन केले. गरिबी, साधेपणा आणि संघर्ष यांचा अनुभव शास्त्रीजींना बालपणापासूनच आला. या परिस्थितीने त्यांच्या आत्मनिर्भरता, काटकसर कष्ट करण्याची वृत्ती आणि सामान्य माणसाच्या जीवनातील अडचणी समजून घेण्याची क्षमता निर्माण झाली. पुढे सार्वजनिक जीवनात मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांना व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि सामान्य जनतेशी असलेली जवळीक कायम राहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या बालपणावर तत्काल राष्ट्रीय वातावरणाचाही प्रभाव पडला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रवादाची भावना वेगाने वाढत होती. बंगालची फाळणी, स्वदेशी आंदोलन, लोकमान्य टिळकाचे राष्ट्रवादी विचार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या राजकीय चळवळीमुळे तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण होती. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध भारतीय समाजात असंतोष वाढत होता. महात्मा गांधीजीच्या भारतीय राजकारणातील प्रवेशानंतर स्वातंत्र्य लढ्याला नवे प्रस्वरूप प्राप्त झाले. सत्याग्रह, अहिंसा, असहकार आणि स्वदेशी यासारख्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचा गांधीजींचा मार्ग लालबहादूर शास्त्री यांनी विशेष भावला. गांधीजीच्या विचारांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक दीर्घकालीन प्रभाव टाकला. गांधीजींच्या मते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ नेत्यांनी संघर्ष करणे पुरेसे नव्हते, सामान्य जनतेने राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक होते. गांधीजींनी या विचाराचा स्वीकार केला आणि स्वतःला राष्ट्रीय चळवळीतून झोकून दिले. 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी सहकार आंदोलनाची सुरुवात केली. रॉलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीमुळे देशातील वातावरण संतप्त झाले. गांधीजींनी सरकारी शैक्षणिक संस्था, न्यायालय, सरकारी नोकऱ्या आणि ब्रिटिश सत्तेशी संबंधित संस्थांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या आंदोलनाने भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रीय चेतना निर्माण केली. लालबहादूर शास्त्री त्यावेळी किशोरवयीन होते. गांधीजींच्या आवाहनाने प्रभावित होऊन शिक्षण सोडून आंदोलनात सहभागी होण्याचा त्यांच्या निर्णयातून त्यांच्या मनातील देशभक्तीची तीव्रता दिसून येते. असहकार आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक झाली. त्यांचे वय कमी असल्यामुळे त्यांना नंतर सोडण्यात आले. मात्र या घटनेने त्यांच्या आयुष्याला निश्चित दिशा दिली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची तुरुंगवासाची भीती बाळगण्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करणे अधिक महत्वाचे ठरते, ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी वाहून नेण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाल्यानंतर शास्त्रीजींनी काशी विद्यापीठात शिक्षण घेतले. काशी विद्यापीठ हे राष्ट्रीय शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते. ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेला पर्याय म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न देशभर सुरू होता. या वातावरणात शिक्षण घेताना

शास्त्रीजीच्या राष्ट्रवादी विचाराचा अधिक वैचारिक आधार मिळाला. त्यांनी तत्वज्ञान, समाजजीवन, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रसेवेचे महत्व समजून दिले. काशी विद्यापीठातून त्यांनी शास्त्री ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर शास्त्री हेच नाव त्यांच्या नावाच्या कायमस्वरूपी भाग बनले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरामदायी आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग न स्वीकारता राष्ट्रसेवेचा मार्ग निवडला. त्यांनी सर्वट्स ऑफ द पीपल सोसायटीशी संबंधित कार्यातही सहभाग घेतला. लाला लाजपत राय यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा उद्देश समाजसेवक निर्माण करून राष्ट्रसेवेच्या कार्यात चालना देणे हा होता. या संस्थेतील शास्त्रीजीच्या सार्वजनिक जीवनाला संघटनात्मक आणि सामाजिक कार्याचा अनुभव मिळाला. लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचे मूल्यमापन करताना त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीचा विचार करणे अत्यावश्यक आहे. सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वावलंबन, सामाजिक समता आणि जनसेवा या गांधीवादी मूल्यांच्या त्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यास घेतला नाही. स्वातंत्र्य म्हणजे सामान्य भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक संधी, शिक्षण आणि सुरक्षित जीवन मिळणे अशी त्यांची व्यापक भूमिका होती. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा हा गांधीवादी जीवनशैलीचा परिणाम होता. सार्वजनिक जीवनात मोठ्या पदावर असतानाही त्यांनी विलासी जीवनशैली स्वीकारली नाही. सत्ता आणि संपत्तीपेक्षा नैतिक व राष्ट्रसेवा ही महत्वाची आहे अशी त्यांची धारणा होती. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी स्वीकारलेल्या मूल्याचे प्रतिबिंब त्यांच्या स्वतंत्र भारतातील राजकीय कार्यातही दिसून येते. 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी मिठाच्या कायद्याविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन केले. दांडी मार्चमुळे देशभरात ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्याविरोधात आंदोलनाची लाट निर्माण झाली. या आंदोलनाचा मुख्य आधार असा होता की अन्यायकारक कायद्याचे शांततामय पद्धतीने उल्लंघन करून ब्रिटिश सत्तेला नैतिक आव्हान द्यायचे. लालबहादूर शास्त्री यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या काळात ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. अनेकांना अटक करण्यात आली. गांधीजींनाही कारवास भोगावा लागला. त्यांच्या जीवनातील हा तुरुंगवास केवळ राजकीय शिक्षणाचा अनुभव नव्हता, म्हणून त्यांच्या राष्ट्रनिष्ठेला अधिक बळ मिळाले. कारवासातही त्यांचे अधिक चिंतन राष्ट्रीय प्रश्नाचा विचार केला. स्वातंत्र्य लढ्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात राजकीय परिपक्वता वाढत गेली. स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक योगदान हे केवळ रस्त्यावरच्या आंदोलनातून मोजता येत नाही. राष्ट्रीय चळवळ यशस्वी होण्यासाठी जनजागृती, कार्यकर्त्याशी संपर्क, प्रचार आणि जनसहभाग आवश्यक होता. लालबहादूर शास्त्री यांनी काँग्रेसच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेशातील काँग्रेस संघटनेत काम करताना त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य जनतेशी संपर्क वाढला. त्यांची कार्यपद्धती अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध होती. ते मोठी मोठी भाषणे करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर भर देत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे, राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे आणि संघटनेत शिस्त राखणे या बाबीचे त्यांना महत्व दिले. त्यामुळे ते काँग्रेसमधील विश्वासार्ह कार्यकर्ते म्हणून पुढे आले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकाच्या योगदानाचे एक महत्वाचे मापदंड म्हणजे त्यांनी सोसलेला कारावास आणि त्याग. लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या विविध टप्प्यावर अनेकदा तुरुंगास भोगला. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक ब्रिटिश वर्ष कारागृहात गेले. कारावासामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. तरी त्यांनी राष्ट्रीय चळवळीपासून माघार घेतली नाही. तुरुंगवास हा त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचा पुरावा होता. स्वातंत्र्य हे सहज मिळणारे वरदान नसून त्यासाठी वैयक्तिक सुख, कुटुंबाचे सहकार्य, आर्थिक स्थैर्य आणि कधी कधी जीवनातील अनेक वर्ष त्यागावे लागतात हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग केवळ राजकीय भूमिका नव्हती, तो त्यांच्या जीवनातील मूलभूत संकल्प होता. लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा म्हणजे 1942 भारत छोडो आंदोलन. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकार भारताच्या राजकीय मागण्याकडे दुर्लक्ष करत होती. या परिस्थितीत काँग्रेसने 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर केला. महात्मा गांधीजींनी करो या मरो या संदेशाचा उद्देश दिला. ब्रिटिश सरकारने आंदोलन सुरू होताच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक केली. या दडपटशाहीच्या परिस्थितीत देशभरात आंदोलन उफाळून गेले. रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ, सरकारी कार्यालय आणि ब्रिटिश प्रशासनाने संबंधित संस्थांविरुद्ध निदर्शने झाली. अनेक ठिकाणी जनतेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध उघड संघर्ष केला. लालबहादूर शास्त्री यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
त्यांना अटक करून कारावासात ठेवण्यात आले. भारत छोडो आंदोलनातील त्यांचा सहभाग त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील

0: दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतीक ठरला. या काळात ब्रिटिश सत्तेने मोठ्या प्रमाणावर दडपणशाही केली होती. तरीही शास्त्रीजी यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याची भावना जिवंत ठेवली. त्यांचे योगदान विशेषत महत्वाचे ठरते कारण त्यांनी राष्ट्रीय चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने सहभाग घेतला. लालबहादूर शास्त्री यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सामान्य जनतेशी असलेला जवळचा संबंध. ते स्वतः अत्यंत साध्या परिस्थितीतून आले असल्यामुळे शेतकरी कामगार आणि गरीब वर्गाच्या अडचणी त्यांना समजत होत्या. स्वातंत्र्य लढ्यातील जनसहभागाचे महत्व त्यांनी आपल्याला अनुभवले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष हा काही मोजक्या नेत्याचा संघर्ष नसून संपूर्ण भारतीय समाजाचा संघर्ष आहे. ही भावना त्यांच्या कार्यातून दिसून येते. ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क साधताना त्यांनी स्वातंत्र्य संदेश सामान्य भाषेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. स्वदेशी आत्मनिर्भरता शिक्षण आणि राष्ट्रसेवा यांचे महत्व त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ राजकीय संघटनेपुरते मर्यादित राहिले नाही तर सामाजिक जागृतीशी जोडले गेले. लालबहादूर शास्त्री यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य हे सामाजिक परिवर्तनाशी जोडले गेलेले होते. ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणल्यानंतर भारतात सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे अशी व्यापक जाणीव त्यांच्या विचारात होती. लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे ऐतिहासिक महत्व अनेक अंगांनी स्पष्ट होते. प्रथम ते स्वातंत्र्य लढ्यातील तरुण पिढीच्या सहभागाचे प्रतिनिधित्व करतात. दुसरे म्हणजे त्यांनी गांधीवादी संघर्ष पद्धतीचा स्वीकार करून अहिंसक राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली. तिसरे म्हणजे त्यांनी अनेक वेळा कारावास भोगून वैयक्तिक त्यागाचे उदाहरण निर्माण केले. चौथे म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला बळकटी दिली. पाचवे म्हणजे भारत छोडो आंदोलनासारख्या निर्णायक राष्ट्रीय आंदोलनात त्यांनी सहभाग दिला. सहावे म्हणजे स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्य लढ्यातील मूल्य त्यांनी सार्वजनिक जीवनात जपण्याचा प्रयत्न केला. आजच्या पिढीसाठी लालबहादूर शास्त्री यांचे जीवन अनेक बाबतीत प्रेरणादायी आहे. सामान्य
1: आताच आपण स्वातंत्र्य लढ्यातील लालबहादूर शास्त्री यांचे ऐतिहासिक योगदान याविषयी आनंद देवीदास उबारे यांचं भाषण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
6: संपर्क 70 50 10 10 49.
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय पर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
9: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
10: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल.
11: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्ज वसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन, तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत. साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले, त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती, संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्याघरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्याघरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघात त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचंदनं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्यपदक मिळालं तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्यपदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती, दिव्याघर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी.

प्रसारित करीत आहोत गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक, सामान्यांच्या जीवनातील गांधी। पात्र परिचय: अमोल, नयन पवार, शांता काकू, अनुप्रिता भाले, मीना, वैजयंती नांदगावकर, माधव, अनिल नरवडे आणि सई निकिता फपाळ। लेखन आणि सादरकर्ते नयन पवार।

श्रोतेहो, गांधींना आपण अगदी बालपणी नोटेवर बघितलेलं आहे. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात. तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी.

0: काकू छान था काकू
1: कोण आहे
0: आज सकाळी तुमच्या घरातून असा भजनाचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे वाटतो
1: अरे अमोल विशेष आहेच ना आज 2 ऑक्टोबर नाही का गांधी जयंती
0: अरे हा आज गांधी जयंती ना हो सई म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो भाषण स्वच्छता अभियान आणि संध्याकाळ पर्यंत सगळं पूर्वपदावर
2: अमोल तुझं हे नेहमीच आहे हा प्रत्येक गोष्टीत टोमणा
0: अगं मीना ताई टोमणा नाही ग निरीक्षण आहे माझं हे
3: पण अमोल तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे
0: कुठला माधव काका
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का
1: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो गांधीजींचं नाव घेतलं की सत्य अहिंसा स्वदेशी स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो
4: कुठे येतो म्हणजे अगदी आपल्या घरात येतो
0: काकू तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच
4: उदाहरण नाही रे आठवण आहे
0: बर
4: माझे वडील फार साधे माणूस होते
2: परिस्थिती ही साधीच
4: खरं सांगायचं तर बेताचीच होती एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती दुकानदाराने वडिलांना वही दाखवली तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं
2: दुकानदारानं त्यांना विचारलं मागचे पैसे कधी देणार
0: मग काय म्हणाले वडील
4: वडील म्हणाले माहित नाही
2: दुकानदार म्हणाला मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा
4: मग माझे वडील हसले आणि म्हणाले पैसे नाहीत असं मी म्हणेन पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू
2: किती साधी गोष्ट ना
3: आणि किती मोठा विचार
0: हो ना पण काकू त्यावेळी गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या
4: नाही माहित नाही कदाचित नसेलही
0: मग गांधी कुठे आले
2: पण सहज जे बोललं गेलं

0: ल त्यातच गांधीजींचा विचार येतो ना. गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात.
1: बरोबर.
0: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय. चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही तर स्वावलंबनाचा एक विचार आहे. आज जरी आपण चरखा चालवून सूत कताई करत नसलो तरी एक प्रश्न मात्र नक्कीच आहे, स्वतः मी काय करू शकतो.
1: बरोबर.
0: आपण बघतो प्रत्येकाच्याच घरात आई सकाळी उठून घरासमोरचा आणि घरातला सगळा परिसर स्वच्छ करत असते, दारासमोर झाडून सडा घालते आणि सुबक अशी रांगोळी काढून अंगण सजवते. किती प्रसन्न वाटतं आपल्याला आणि बाहेरून येणाऱ्याला सुद्धा. प्रसन्न मनानं घरात प्रवेश करताना प्रत्येक जण आनंदी होतो. मुख्य म्हणजे हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात. ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच. स्वावलंबनाच्या स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार.
2: म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो.
3: अगदी.
4: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही.
1: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होते असं नाही वाटत?
4: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल नाही का?
1: त्यातही गांधीजींचा विचार असेल तर चालेल की.
4: आणते आणते आणते चहा.
2: आता बरं वाटलं असेल अमोलला.
5: हो.
2: मी ना ताई.
4: काय ग सई,
2: तुम्ही म्हणालात ना कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जगतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
4: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
1: अरे बापरे.
4: हा, कारण अगदी किरकोळ होत पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप आरडाओरडा आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
1: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
4: हो, पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही. सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
2: बस.
4: पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा.
2: पण हे तर फार अवघड आहे बुवा.
3: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे.
4: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
3: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती. राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होतं. गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं.
2: स्वतःवर काम करायला शिकवलं. काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली.
4: अरे वा, आता तुझी आठवण.
2: मग सई, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग.
4: बर.
2: तर ती आठवण अशी ना, माझ्या आजोबा एकदम कडक होते. फार कडक. पण एक गोष्ट ना विलक्षण होती. एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले. ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत.
4: अच्छा.
2: मी त्यांना म्हटलं, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडं, दुकानदाराला कुठून कळणार आहे. पण आजोबा एकदम कडक. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळतंय ना.
4: अगदी बरोबर.
2: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही.

0: कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना, पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
1: खर तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते.
2: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं.
3: भाजी ले लो, बटाटे ले लो, कांदा ले लो, बटाटे ले लो, टमाटे ले लो, गोभी ले लो, भाजी लो भाजी.
4: अरे भाजीवाला आला वाटत.
2: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
4: आहे थोडी.
2: काकू, तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
4: नाही ग, हवं तेवढंच करते मी.
0: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात?
4: का नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे. त्या घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या.
0: बर,
4: आम्ही चार माणसं. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता. आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली.
0: मग तुम्ही?
4: मी लहान होते तेव्हा, मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला. त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या, पण आईनं मला वाटायला शिकवलं. आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं. नाव नसेल माहिती कदाचित.
1: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं.
2: हीच तर खरी माणूस की.
0: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे.
1: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
0: काही नाही.
1: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
2: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे.
0: बरोबर.
2: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो, कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात. सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना.
0: बरोबर.
2: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही. रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कुणीतरी मदत.
4: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो.
0: काकू, तुम्ही आता माझीच धुलाई करताय.
4: अरे स्वतःची पण करते ना.
2: मला वाटतं गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे, त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का?
1: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत.
2: ते घरात आहेत,
0: बाजारात आहेत,
4: गावात आहेत,
2: शहरात आहेत.
1: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो तिथं आहेत गांधीजी.
2: कुणी राग गिळून नातं वाचवतं तिथे गांधीजी आहेत.
4: कुणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
0: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
2: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
4: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो,
1: काय
0: आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
2: कदाचित रोज नाही,
3: पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भारात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो,
3: जेव्हा आपल्याकडे कमी असत तरी थोडं कुणाला तरी देतो,
2: जेव्हा कुणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
4: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
3: तर गांधींचा विचार जगत असतो.
2: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
3: ते आपल्या आसपासच आहेत,
0: कदाचित आपल्या घरात,
3: कदाचित आपल्या शेजारी
4: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.
3: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
0: जिथे सत्य आहे,
3: जिथे माणुसकी आहे, जिथे अहिंसा आहे,
2: जिथे स्वावलंबन आहे
4: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
3: तिथे तिथे
0: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: कार्यक्रम जारी रहे.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया अनमोल चित्रपटातील उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात रवींद्र रावल यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

लता मंगेशकर आणि ए हरिहरन यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शिव हरी यांनी आणि चित्रपट होता डर. गीतशिल्प कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक आणि मुकुल अग्रवाल यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे नदीम श्रवण यांनी आणि चित्रपट दिल तेरा आशिक.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण कार्यक्रम आहे गीतशिल्प। कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुछ दिल ने कहा या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरात। आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे निखिल विनय यांनी।

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहरा चित्रपटातील इंडिवर यांचं गीत. गायक स्वर आहे पंकज उधास आणि साधना सरगम यांचा.

श्रोते हो, गीतशिल्प कार्यक्रमात शेवटी ऐकूया सनम चित्रपटातील अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे आनंद मिलिंद यांनी.

आणि श्रोते हो, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक नितीन साळुंके, वाचकस्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा आज या अभिवाचनाचा भाग पहिला.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
1: मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब राजा प्रताप बिंब. यातलं प्रताप हे त्याचं नाव आणि बिंब हे आडनाव. हा गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब ह्याचा भाऊ. हा गोवर्धन बिंब अनहिलवाडच्या चालुक्याचा मांडलिक. शके 1060 म्हणजेच इसवी सन 1138 मध्ये. आता इथे शके आणि इसवी सन ह्यामध्ये 78 वर्षांचं अंतर असतं. या पुढील भागांमध्ये आपण फक्त इसवी सनाचा उल्लेख ऐकणार आहोत. तर इसवी सन 1138 मध्ये हा गोवर्धन बिंब आपला भाऊ प्रताप बिंब याला उत्तर कोकणावर स्वारी करण्याचे आदेश देतो.
2: आपल्या भावाच्या आज्ञेनुसार प्रताप बिंब सन 1138 जानेवारी महिन्यात उत्तर कोकणाच्या स्वारीवर निघतो. तो आधी पैठणला जातो. त्या काळी पैठणला भौम आडनावाचा संस्थानिक राज्य करत होता. तो या बिंबाच्या नात्यात होता. बिंब हे आडनाव देखील भौम या आडनावाचा अपभ्रंश आहे असं राजवाडे म्हणतात, जे पटण्यासारखं आहे. आता या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल 2 वर्ष राहतो आणि सगळी तयारी पूर्ण होताच इसवी सन 1140 मध्ये प्रताप बिंब, त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि 7 मराठा, मराठा म्हणजे सोमवंशी सूर्यवंशी मराठा, या सरदारांना घेऊन उत्तर कोकणाच्या दिशेनं कूच करतो. त्याच वर्षी तो दमणवरही स्वारी करतो आणि कोकणाधिपती शिलाहारांचा दमणवर राज्य करणारा दुर्बल मांडलिक राजा काळोजी सिरण्याचा पराभव करून दमणचंही राज्य जिंकतो. आता दमण विनासायास हाती आल्यानंतर प्रताप बिंब दमणच्या दक्षिणेकडचा प्रदेश सर करायला निघतो. दमणप्रमाणेच चिंचणी तारापूर, पालघर, वसईपर्यंतच्या प्रदेशावर राज्य करणारा मांडलिक म्हणजे केळवे माहीमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबाला सहज शरण येतो. आता दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाच्या ताब्यात आलेला असतो.
1: प्रताप बिंब इसवी सन 1142 मध्ये केळवे माहीम इथं स्वतःची राजधानी स्थापन करतो. बखरीत उल्लेख येतो ती हीच मूळ महिकावती. नव्यानं पादाक्रांत केलेल्या प्रदेशात आपल्या लोकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हणून प्रताप बिंब आपला मुलगा महीबिंब ह्याला माणसं आणण्यासाठी चांपानेरला पाठवतो आणि आपला एक अधिकारी हरबाजी कुळकर्णी ह्याला दमणची व्यवस्था पाहण्यासाठी पुन्हा मागे धाडून देतो आणि आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी ह्याला वालुकेश्वरापर्यंतचा म्हणजेच आत्ताच्या वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्याच्या मोहिमेवर निघण्याची आज्ञा करतो. बाळकृष्णराव पुढच्या महिन्याभरातच वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणतो. वाळकेश्वराच्या टेकडीवर म्हणजे जिथे आज राजभवन किंवा आत्ताचं लोकभवन आहे तिथे बाळकृष्णराव आपल्या सैन्याचा तळ ठोकतो आणि राजा प्रताप बिंबाला वाळकेश्वरात येऊन आपण पादाक्रांत केलेला प्रदेश पाहण्याची विनंती करतो. त्यानुसार प्रताप बिंब वाळकेश्वरात पोचतो. तिथे काही दिवस राहून तो वाळकेश्वराच्या साक्षीनं स्वतःला राज्याभिषेक करवून घेतो आणि स्वतःला दमण ते वाळकेश्वर पर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित करतो.
2: या मुक्कामात तो आपल्या समवेत आणलेल्या काही लोकांना नवीन प्रदेशाची जहागिरी देतो. उदाहरणार्थ गंगाधर नाईक सावखेडकर यांना पसपवली म्हणजे आताच्या पवई नजीकचं पासपोली गाव इनाम म्हणून देतो. तर विश्वनाथ पंत कांबळे किंवा कावळे यांना गोरेगाव नजीकचं पहाडी गाव वंश परंपरागत इनाम म्हणून देतो. वाळकेश्वरात काही दिवस मुक्काम करून राजा प्रताप

0: बिंब पुन्हा केळवे माहीम इथे आपल्या राजधानीत येण्यासाठी निघतो, पण त्याचा परतीच्या प्रवासातला पहिला मुक्काम पडतो तो वहिनळे रांजणफर या गावात. आता ही गावं आत्ताच्या मुंबईच्या नकाशावर नक्की कुठे आहेत हे सांगणं तसं अवघडच आहे, पण या नावाच्या जवळपास जाणारं रणवर किंवा रानवर हे गाव आत्ताच्या वांद्रे पश्चिम इथे मेहबूब स्टुडिओ जवळ आहे. त्याच्या जवळच राजान नावाचं एक गावही दिसतं. या दोन नावांचा रांजणफर नावाशी काही संबंध आहे का हा संशोधनाचा विषय आहे. वहिनळे देखील इथंच कुठेतरी असावं, पण काळाच्या ओघात ते आता लुप्त झालं असावं. असो, या परतीच्या प्रवासातही तो आणखी काही जहागिऱ्यांचं वाटप करतो, म्हणजे मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना, तर गंगाधर रावांना मालाडची जहागिरी देतो. मुंबई माहीम वरळीची जहागिरी गंभीरराव सूर्यवंशी यांना देतो, तर मालाड ते घोडबंदर पर्यंतचा परिसर दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना वतन म्हणून देतो. आता या सर्वांना आपापल्या वतनात जाण्याची आज्ञा देऊन तो आपल्या राजधानीच्या दिशेने निघतो, पण तत्पूर्वी आपला मुलगा महीबिंब याला कल्याणची भूमी सर करण्यासाठी जाण्याची आज्ञा देतो. आता राजा प्रताप बिंब मुंबई मुक्कामी असताना तिकडे केळवे माहीम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. राजा राजपुत्र आणि महत्वाच्या सरदारांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सम्राट शिलाहार यानं राजा प्रताप बिंबाची राजधानी केळवे माहीम अर्थात महिकावती आपल्या ताब्यात घेतलेली असते. त्यामुळे मुंबईहून निघालेला प्रताप बिंब आपल्या राजधानीत काही पोहोचू शकत नाही. आता या पुढचा घटनाक्रम काही बखरीत नाही, पण त्यांचा काही एक तर्क मात्र निश्चित लावता येतो.
1: तर झालं असं असावं की प्रताप बिंबानं आपली राजधानी शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचं वर्तमान समजल्यानंतर ती पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी तो पुन्हा वाळकेश्वराच्या दिशेने निघून वांद्रे माहीम परिसरात आला असावा आणि इथंच त्याने आपला मुक्काम ठेवला असावा. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबानं आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी त्यानं सन 1147 मध्ये आपली नवीन राजधानी माहीम मध्ये स्थापन केली असावी. राजा बिंबाने बिंबस्थान माहीम मुंबई इथे राजधानी स्थापन केली एवढाच उल्लेख बखरीत आहे. त्यानुसार काढलेलं हे अनुमान आहे. त्यानंतर केळवे माहीम आणि मुंबई माहीम या दोन राजधान्यांच्या स्थापनेत 5 वर्षांचा कालावधी लागला असावा असा तर्क केलाय.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
3: आताच आपण अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होते नितीन साळुंके, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.

0: आमचा फोन क्रमांक 940-476-1252।
1: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252।
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
3: हॅलो फोन फरमाईश।
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
3: फोन फरमाईश।

मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार श्रोते हो, लोकजागर श्रोते हो. लोकजागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते.
2: सत्य, संयम, उपवास, आत्मशुद्धीचा मार्गदाता आणि अहिंसक संघर्षाचे प्रभावी प्रवर्तक म्हणून संबोधले जाते. गांधीजीचा जीवन प्रवास हा एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलापासून सत्याग्रही समाजसुधारक, राष्ट्रनेता आणि जागतिक नैतिक व्यक्तिमत्व बनण्यापर्यंतचा प्रवास आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेल्या गांधीजीवर त्यांच्या आई पुतलीबाई यांच्या धार्मिक आणि नैतिक संस्काराचा खोल परिणाम झाला. सत्य, संयम, उपवास, आत्मशुद्धी आणि इतरांविषयी सहिष्णुता या मूल्यांची बीजे त्यांच्या बालपणातच रोवली गेली. पुढे इंग्लंडमधील कायद्याचे शिक्षण, दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा प्रत्यक्ष अनुभव, तेथील भारतीयांच्या हक्कासाठीचा संघर्ष आणि सत्याग्रहाचा विकास या घटनांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला निर्णायक आकार दिला. भारतात परतल्यानंतर त्यांनी शेतकरी, कामगार, महिला, दलित, गरीब आणि सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. गांधीजींच्या जीवनाचे वैशिष्ट्य असे की त्यांनी ज्या तत्वाचा पुरस्कार केला त्यांचा स्वतःच्या जीवनात प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. सत्य त्यांच्यासाठी केवळ बोलण्याची गोष्ट नव्हती तर त्यांच्या जीवनाचा आधार होता. अहिंसा त्यांच्यासाठी निष्क्रियता नव्हती तर अन्यायाविरुद्ध सक्रिय आणि नैतिक प्रतिकाराची पद्धत होती. त्यामुळे गांधीजींच्या जीवन प्रवासाचा अभ्यास म्हणजे केवळ एका स्वातंत्र्य सैनिकाचा जीवनपट समजून घेणे नव्हे तर सत्य, अहिंसा, त्याग, आत्मशुद्धी, सामाजिक न्याय आणि मानव कल्याण यांच्या आधारे जीवन जगण्याचा प्रयोग समजून घेणे होय. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव

मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते, तर आई पुतलीबाई धार्मिक आणि अत्यंत संयमी स्वभावाच्या होत्या. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत त्यांच्या आईच्या संस्काराचा विशेष प्रभाव होता. धार्मिक श्रद्धा, उपवास, प्रार्थना, संयम, सत्य आणि इतरांच्या दुःखाबद्दल संवेदनशीलता या मूल्यांचा परिचय त्यांना बालपणापासून झाला होता. गांधीजीचे बालपण राजकोट आणि पोरबंदर या परिसरात गेले. स्वभावाने लाजाळू, शांत आणि अंतर्मुख होते. त्यांच्या बालपणातील काही प्रसंगांनी त्यांना नैतिकतेचा धडा दिला. स्वतःच्या चुका मान्य करण्याची आणि त्यातून शिकण्याची त्यांची प्रवृत्ती पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनात दिसून आली. त्यांनी आपल्या जीवनात एका सततच्या प्रयोगाच्या रूपात पाहिले. म्हणूनच त्यांच्या आत्मचरित्राचा त्यांनी सत्याच्या प्रयोगाची माझी कहाणी असे नाव दिले. त्यांच्या मते मनुष्याने स्वतःच्या जीवनात सत्याचा शोध घेत राहिले पाहिजे आणि स्वतःच्या चुका लपवण्याऐवजी त्यांचे प्रामाणिकपणे परीक्षण केले पाहिजे. गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. पुढे कस्तुरबा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्वाच्या सहकारी बनल्या. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहापासून भारतातील विविध सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीपर्यंत कस्तुरबा गांधींनी त्यांना साथ दिली. गांधीजींच्या कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात अनेक संघर्ष आणि मतभेदही आले, परंतु या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्वातील आत्मपरीक्षणाची वृत्ती अधिक विकसित झाली. गांधीजींनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनमधील एनर टेम्पल येथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. इंग्लंडमधील वास्तव्यामुळे त्यांच्या विचार विश्वांचा विस्तार झाला. पाश्चात्य संस्कृती, आधुनिक शिक्षण, कायदा, धर्म आणि तत्वज्ञान यांचा त्यांना परिचय झाला. त्यांनी भगवद्गीता, बायबल, इतर धार्मिक साहित्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे विविध धर्माविषयी आदर आणि सहिष्णुता निर्माण झाली. इंग्लंडमधील असताना गांधीजींना आपल्या बाह्य जीवनशैलीपेक्षा अंतर्गत मूल्यांचे महत्व अधिक जाणवू लागले. पुढे त्यांनी साधेपणाला मोठे महत्व दिले. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले आणि वकिली करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरुवातीला विशेष यश मिळाले नाही. याच काळात दक्षिण आफ्रिकेतील एका भारतीय व्यावसायिक संस्थेचे कायदेशीर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले. हा प्रवास त्यांच्या जीवनातील सर्वात निर्णायक टप्प्यापैकी एक ठरला. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना वर्णभेदाचा प्रत्यक्ष अनुभव आला. भारतीय असल्यामुळे त्यांना अपमान आणि भेदभाव सहन करावा लागला. रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून केवळ त्यांच्या वर्णामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलेला प्रसंग त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा अनुभव ठरला. हा अपमान त्यांनी वैयक्तिक न घेता व्यापक सामाजिक अन्यायाचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना मतदानाचा अधिकार, प्रवासातील स्वातंत्र्य, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठा यासंबंधी अनेक अडचणी होत्या. गांधीजीने या समस्यांचा अभ्यास केला आणि भारतीयांना संघटित करण्यास सुरुवात केली. त्यांनी नाताळ इंडियन काँग्रेस सारख्या संघटनात्मक प्रयत्नाद्वारे भारतीय यांच्या हक्कासाठी संघर्ष उभारला. याच काळात गांधीजींच्या विचारांमध्ये एक महत्वपूर्ण परिवर्तन झाले. अन्यायाला हिंसक उत्तर देण्याऐवजी सत्य आणि नैतिक शक्तीच्या आधारे विरोध करता येतो ही जाणीव त्यांना झाली. या प्रक्रियेतून सत्याग्रह या संकल्पनेचा विकास झाला. सत्याग्रह म्हणजे केवळ निषेध नव्हे तर सत्याचा आग्रह धरून अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार करणे होय. सत्याग्रही विरोधकांचा नाश करण्याचा प्रयत्न करत नाही, उलट त्यांच्या विवेकाला आव्हान करून अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतो. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनामध्ये गांधीजींनी स्वेच्छेने दुःख सहन करणे, कारावास स्वीकारणे, कायदेभंग करणे, अहिंसक पद्धतीने अन्यायाचा प्रतिकार करणे या तत्वाचा वापर केला. सत्याग्रहाची ही प्रयोगशाळा पुढे भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्वाचे साधन बनली. गांधीजी 1915 मध्ये भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी तातडीने मोठे राजकीय आंदोलन उभारण्याऐवजी भारताचा सामाजिक आणि आर्थिक वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देशभर प्रवास केला. शेतकरी, कामगार, गरीब जनता, ग्रामीण समाज आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांच्या समस्या समजून घेतल्या. गोपाळ गोखले यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. गोखले यांनी भारतीय समाज समजून घेऊन कार्य करण्याची दिशा गांधीजींना दिली. भारतामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाची पहिली महत्वाची चाचणी चंपारण्य सत्याग्रहात झाली. बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यावर निळीच्या लागवडी संदर्भात अन्यायकारक व्यवस्था लादली जात होती. गांधीजींनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, माहिती गोळा केली आणि अहिंसक मार्गाने प्रशासनावर दबाव निर्माण केला. चंपारण्य आंदोलनाने गांधीजींनी
जिचे नेतृत्व ग्रामीण भारताशी जोडले. यानंतर 1918 गुजरात मधील खेडा सत्याग्रह झाला. पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महसूल भरणे कठीण असताना महसूल

वसुलीविरुद्ध गांधीजीने संघर्ष केला. त्याच काळात अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावरही त्यांनी सत्याग्रह केला. या तीन घटनांमधून गांधीजींच्या संघर्षाची दिशा स्पष्ट झाली. अन्यायाविरुद्ध संघर्ष परंतु अहिंसक मार्गाने, सामान्य जनतेचे संघटन परंतु नैतिक आधारावर. पहिल्या महायुद्धानंतर भारतातील राजकीय परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. रॉलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारतीय जनतेत असंतोष वाढला. गांधीजींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन उभारले. 1920 मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने स्वातंत्र्य लढ्याला व्यापक जन आंदोलनाचे स्वरूप दिले. गांधीजींच्या मते ब्रिटिश सत्तेची ताकद केवळ ब्रिटिशांच्या सैन्य किंवा प्रशासनात नव्हती, भारतीय समाजाच्या सहकार्यामुळेही ती व्यवस्था टिकून होती. त्यामुळे भारतीयांनी ब्रिटिश संस्थांशी असहकार करणे, परकीय वस्तूचा बहिष्कार करणे, खादीचा वापर करणे आणि स्वदेशीला प्रोत्साहन देणे हे आवश्यक होते. या आंदोलनामुळे विद्यार्थी, शिक्षक, कामगार, व्यापारी, शेतकरी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढला. स्वातंत्र्य हा केवळ राजकीय नेत्यांचा विषय न राहता सामान्य माणसाचा प्रश्न बनला. मात्र चोरी चोरा येथे झालेल्या हिंसाचारानंतर गांधीजींनी आंदोलन मागे घेतले. अनेकांना हा निर्णय कठीण वाटला, परंतु गांधीजींसाठी स्वातंत्र्य इतकेच अहिंसेचे तत्व महत्वाचे होते. त्यांच्या दृष्टीने हिंसेच्या मार्गाने मिळवलेले स्वातंत्र्य त्यांच्या आदर्श भारताशी सुसंगत नव्हते. गांधीजींच्या जीवन प्रवासात चरखा खादीला विशेष स्थान आहे. त्यांच्या दृष्टीने खादी ही केवळ वस्त्र निर्मिती पद्धत नव्हती, ती ग्रामीण रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक होती. ब्रिटिश औद्योगिक वस्तूच्या आयातीमुळे भारतीय हस्तव्यवसाय आणि ग्रामीण रोजगार परिणाम झाला होता. त्याला उत्तर म्हणून गांधीजींनी स्वदेशी वस्तूचा वापर आणि स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरला. चरखा चालवणे हे गांधीजींनी स्वतःच्या जीवनाचा भाग बनविले. त्यांना वाटत होते की भारतासारख्या विशाल आणि श्रमप्रधान देशात ग्रामीण लोकसंख्येला रोजगार देणारी उत्पादन व्यवस्था आवश्यक आहे. ग्रामोद्योग, कुटीर उद्योग आणि हस्तव्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजीचे ग्राम स्वराज्य हे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विचारांचे महत्वाचे अंग होते. त्यांच्या मते भारताचा विकास केवळ मोठ्या शहरांच्या आणि मोठ्या उद्योगांच्या वाढीत नसून गावाच्या सर्वांगीण विकासात आहे. स्वच्छता, शिक्षण, स्थानिक उत्पादन, स्थानिक निर्णय प्रक्रिया, सहकार्य आणि आर्थिक स्वावलंबन या माध्यमातून गावांना सक्षम करणे आवश्यक आहे. गांधीजीच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध घटनांपैकी एक म्हणजे 1930 सालची दांडी यात्रा. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ ही प्रत्येक सामान्य व्यक्तींच्या जीवनातील मूलभूत गरज असल्यामुळे गांधीजींनी मिठाच्या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यासह पदयात्रा केली. या यात्रेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. दांडी येथे त्यांनी समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून ब्रिटिश मिठाच्या कायद्याचा सविनय कायदेभंग केला. दांडी यात्रा ही अहिंसक जन आंदोलनाच्या शक्तीचे प्रतीक बनली. एका सामान्य वस्तूशी संबंधित प्रश्नाला त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व्यापक प्रश्नाशी जोडले. त्यामुळे सामान्य नागरिकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचा स्पष्ट मार्ग मिळाला. गांधीजींच्या जीवनाचा मोठा भाग सामाजिक सुधारणासाठीही समर्पित होता. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध व्यापक जनजागृती केली. त्यांच्या मते कोणत्याही मनुष्याला जन्माच्या आधारावर हीन मानणे हे मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. त्यांनी मंदिर प्रवेश, सार्वजनिक सुविधा, शिक्षण आणि सामाजिक सन्मानासाठी प्रयत्न केले. गांधीजींनी महिलांच्या सहभागालाही मोठे महत्व दिले. स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग वाढवण्यात त्यांच्या नेतृत्वाची भूमिका महत्वाची होती. विदेशी वस्तूंचा बहिष्कार, सत्याग्रह आणि सामाजिक कार्यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. गांधीजींनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, प्राथमिक शिक्षण आणि ग्रामीण आरोग्य यांनाही महत्व दिले. त्यांच्या मते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय समाजाला अनेक सामाजिक समस्यांशी संघर्ष करावा लागणार होता. म्हणून राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक पुनर्रचना आवश्यक होती. गांधीजींच्या जीवनाचे केंद्र म्हणजे सत्य. त्यांना सत्य हे सर्वोच्च नैतिक मूल्य वाटत होते. सत्याचा शोध घेताना व्यक्तीने स्वतःच्या चुका मान्य कराव्यात आणि सतत आत्मपरीक्षण करावे अशी त्यांची भूमिका होती. अहिंसा ही सत्याचा शोध घेण्याची साधना होती. गांधीजीसाठी अहिंसा म्हणजे भ्याडपणा नव्हता. अन्यायासमोर शांत बसणे ही अहिंसा नसून अन्यायाविरुद्ध धैर्याने उभे राहणे आणि हिंसेचा अवलंब न करणे ही खरी अहिंसा आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचा ठराव स्वीकारण्यात आला. गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला भारत जोडण्याचे आवाहन केले.
करेंगे या

0: मरेंगे हा संदेश देत गांधीजींनी भारतीय जनतेला स्वातंत्र्यासाठी अंतिम संघर्षाची प्रेरणा दिली. ब्रिटिश सरकारने गांधीजी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक केली, तरीही आंदोलन देशाच्या विविध भागात सुरू राहिले. भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिश सरकार समोर भारताला दीर्घकाळ गुलाम ठेवण्याचे आव्हान अधिक गंभीर झाले. स्वातंत्र्याची मागणी आता अपरिहार्य बनली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु भारताच्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसा झाली. हिंदू मुस्लिम संघर्षाने गांधीजी अत्यंत दुःखी झाले. देश स्वतंत्र झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी ते हिंसाग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत होते. नोआखाली, बिहार आणि दिल्ली येथे त्यांनी शांतता आणि सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न केले. उपवास, प्रार्थना, संवाद आणि नैतिक आव्हान यांच्या माध्यमातून त्यांनी हिंसा थांबण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने भारताचे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश सत्तेचा अंत नव्हता, तर भारतातील सर्व धर्म समाज घटकांनी शांततेत आणि समान सन्मानाने जगणे आवश्यक होते. गांधीजीच्या जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांचे लक्ष सत्तेपासून दूर राहून मानवी ऐक्य आणि सामाजिक शांततेकडे अधिक केंद्रित झाले होते. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधीजीच्या निधनाने भारतासह संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारावर प्रभाव जगभरातील सामाजिक आणि नागरी हक्काच्या चळवळीवर दिसून आला. आजच्या काळात सामाजिक संघर्ष, धार्मिक तणाव, आर्थिक विषमता, हिंसा यासारख्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर गांधीजीच्या जीवनाचा अभ्यास नव्याने केला जातो. त्यांच्या प्रत्येक विचाराशी सहमत होणे आवश्यक नसले तरी सत्य, अहिंसा, संवाद, आत्मसंयम, सामाजिक जबाबदारी आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांचे महत्व आजही कायम आहे. महात्मा गांधींचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की एका व्यक्तीच्या नैतिक धैर्याला व्यापक जनतेची साथ मिळाली तर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. म्हणूनच महात्मा गांधी हे केवळ भारताच्या स्वातंत्र्याचे नेते नसून अहिंसक संघर्ष, सत्यनिष्ठ जीवन आणि मानवतेच्या मूल्याचे जागतिक प्रतीक म्हणून इतिहासात स्मरणात आहेत आणि राहतील.
1: श्रोतेहो, आताच आपण महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त अहिंसेचा मार्गदाता महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास याविषयी एकनाथ नामदेवराव लांबदाडे यांचं भाषण ऐकलं लोकजागर या कार्यक्रमातून. श्रोतेहो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
2: नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकला लोकजागर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 वाजले आहेत.

आपकी पसंद आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आत्माराम राजेगोरेचा नमस्कार आणि सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया राजा भैया चित्रपटातील उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या सुरातील समीर यांच्या गीताने. हे गीत संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी आणि या गीतासाठी पत्रपसंती कळवली आहे आमच्या या सर्व श्रोत्यांनी. गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. निजामाबाद तेलंगणा इथून नागनाथ गुप्ता, गोदावरी गुप्ता, रवी, राजू, कल्याणी आणि समस्त गुप्ता परिवार. वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर,

अमरजीत कारेगावकर आणि समस्त कारेगावकर परिवार. मुक्काम पोस्ट वारंगाफाटा जिल्हा हिंगोलीचे श्रोते आहेत पांडुरंग मोरे, अश्विनी, वैष्णवी, कुंडलिक आणि समस्त मोरे परिवार. गिरगाव तालुका वसमतचे हे श्रोते आहेत गजानन नादरे, मारुतराव पांचाळ, दत्तराव कऱ्हाळे, रेशमाजी सोनटक्के, पांडुरंग साळवे आणि समस्त मित्रपरिवार. गौतमनगर नांदेडचे श्रोते आहेत प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त मित्रपरिवार. चला तर मग ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेली टँगो चार्ली या चित्रपटातील गीतरचना. गीत जावेद अख्तर यांचं आणि संगीत आहे आनंदराज आनंद यांचं. आणि या गीतासाठी पत्रपसंती या सर्व श्रोत्यांची. पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथून सचिन गवळी, किशोर, बालाजी, सागर आणि समस्त गवळी परिवार. समतानगर पावडेवाडी नाका नांदेड इथून गंगाधर सोनकांबळे, बाळू, सूर्यकांत, प्रवीण, रामचंद्र, राधाबाई, स्वरूप, स्वरागिनी आणि समस्त सोनकांबळे परिवार. छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत, टिकू इंगोले, रमाबाई, सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले आणि समस्त इंगोले परिवार. अशोकनगर वसमतचे श्रोते आहेत दीपाली, राजू ठोके, पार्वती, सखाराम ठोके, रोहित, सोनू, मोनू आणि समस्त ठोके परिवार. नागेश्वरनगर माटेगाव पूर्णाचे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम, शुभम, बालाजी, सुवर्णाबाई, वेणुताई, वैष्णवी, मारुतराव भुसारे आणि समस्त मित्रपरिवार. पांगरा शिंदे तालुका वसमतचे श्रोते आहेत सुनील जबडे, आर डी इंगोले, देव, किशन इंगोले, चांदू बलखंडे आणि समस्त मित्रपरिवार. मुकाम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालनाचे श्रोते आहेत नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी, वैष्णवी जगदाळे, वैभव, गौरव लोखंडे, मेघराज, युवराज कोलते आणि समस्त मित्रपरिवार. छत्रपती संभाजीनगरचे श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश. अंबड जिल्हा जालनाचे श्रोते निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव आणि समस्त मित्रपरिवार. महादेवघाट आमलेश्वरचे श्रोते आहेत डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश, तारणी, सूरज, सुजला, ज्योती, रेयांश आणि समस्त ठाकूर परिवार. चला तर मग ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे आपकी पसंद। कार्यक्रमात यानंतर ऐकूया तेरे नाम या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी। या गीतासाठी पसंती या सर्व श्रोत्यांची। आंदेगाव पूर्व तालुका हिमायतनगर इथून गणेश काळबांडे, सचिन, लखन, वंदनाबाई आणि समस्त काळबांडे परिवार। तळणी तालुका हदगावचे श्रोते मधुकरराव दळवे, फौजी राजेश दळवे, विद्या, वेदांत आणि समस्त दळवे परिवार। मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर फैजन बी, शाकेर इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख आणि समस्त शेख परिवार। वारणा शहापूर तालुका पन्हाळाचे श्रोते आहेत तेजस्विनी चव्हाण, विजय माई, करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत आणि समस्त मित्रपरिवार। वंदनानगर एअरपोर्ट रोड इथून पूजा, बबिता, शोभा, रेखा रघुवंशी, स्वाती, प्रयाग चौधरी, परी, ललिता खर्चे, गणेश, कार्तिक, नारायण आणि समस्त मित्रपरिवार। एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदोर इथून गणेश मराठा, कार्तिक मराठा, संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती, प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे आणि समस्त मित्रपरिवार। चला तर मग ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया ये दिल आशिकाना या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत नदीम श्रवण यांचं आणि या गीताला पसंती कळविली आहे या सर्व श्रोत्यांनी. काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत, संचिता वायाळ. मौताळा इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली. रिसोडहून सानवी देशमुख, सर्वत देशमुख आणि समस्त मित्रपरिवार. जांभरुण तालुका अर्धापूरचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, ऋषिकेश, पृथ्वीराज सानवी, किशन साबळे, भाऊसाहेब हिवराळे, किशन टेलर, जमीलुद्दीन काजी, जळबाजी सोनटक्के, शोभाबाई, कुलदीप, शिवांश, गणेश आणि समस्त मित्रपरिवार. बोराळा धरण तालुका मालेगावचे श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका, गजानन आणि समस्त घायाळ परिवार. बीड इथून रणजितकुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि समस्त थोरात परिवार. दयानंदनगर नांदेडचे श्रोते आहेत प्रकाश जैन. लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त मित्रपरिवार. विठ्ठल मंदिर चौक बीड शहरचे श्रोते आहेत प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल आणि समस्त मित्रपरिवार. मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्रपरिवार. चला तर मग ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं कार्यक्रमातील हे शेवटचं गीत ये दिल आशिकाना या चित्रपटातून.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपकी पसंद कार्यक्रम संपविण्याची आत्माराम राजगोरे यास अनुमती द्या. पुन्हा आपण भेटणारच आहोत आमच्या यानंतरच्या आपकी पसंद कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आपकी पसंद. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

सहज संवाद आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे तर बलवानांचं शस्त्र आहे.

0: महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोतेहो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खरं तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या मार्गापर्यंत जाण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून देऊ व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्याची सांगाविषयी वाटते.
2: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्यविषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत मांडणीनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसा जर सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानाम अनभिद्रोह, अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
3: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एम ए लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे. तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो. त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटी तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्यासमोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिअलचे आयुष्य सोडून रिअल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जी म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का? तर नाही, ती विचारातूनही लोकांना मांडता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मांडणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनातही येतं. आणि हे सर्व कधी येतं? ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मानणं गरजेचं असतं. आणि एक युवक म्हणून

आमची जबाबदारी काय असते, तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केले ना, तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं, म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणारं परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं, ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय, तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे. चुकीच्या ज्या गोष्टी घडताय त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो

0: अविभाज्य घटक होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे. चुकीच्या ज्या गोष्टी घडताय त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे. तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
1: खूप छान. नमस्कार, मी सुप्रिया रवी खंडाय, BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी, सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीये, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ. पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये होऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे. ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे, हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही. खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच, साहजिक आहे. आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो.
2: तर विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा याबाबतीत, आपण बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते. तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी न कळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला न कळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठेतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय मत?
3: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगावंसं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तामासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रुपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने हे करावे असंच मला वाटते.
4: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो. इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवते
5: गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं

0: हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
1: आत्ता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्स मधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं, हेही एक प्रकारची हिंसाच आहे. आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर पाहिजे, हिंमत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
0: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
2: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा पितळ आपण उघडं करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूममध्ये बसून एखाद्या व्यक्तीवर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता, म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
3: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं, मी तोच धागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहेत जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचं करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. याने काय होईल की समाजामध्ये, कारण आपण ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं. हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे. त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रत्युत्तर देण्यासाठी अहिंसा असो. मग त्यावेळेस आपल्याला संवाद, आत्मसंवादही गरजेचा आहे, जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं.
1: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जाण्याचे करावे म्हणाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतन्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या, मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठ्ठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत, आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
0: खूप छान.
1: आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये AI, चॅट GPT हे सगळं चाललं. आमचं साधं पान सुद्धा AI आणि चॅट GPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय, तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच करायची सोशल मीडियातनं? मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीय, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीतनं होते, सोशल मीडियातनं होते.

0: आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल. आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात. जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी हिंसा होताना दिसताय तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
1: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न, कार्तिकीने दिलेली इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा. बऱ्याच श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.
2: मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्य निष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मैत्रिणींनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं. सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान, या दोघांच्या योगदानाला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान. मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र. जवानांच्या शौर्यामुळे देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळे देशाची भूक भागते. म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा.

0: मैत्रिणींनो, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनो, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनो, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानस कॅरमेल करून घ्यायचं. त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा 1 चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरमेल एकत्र करून पुन्हा थोडस मंद आचेवर परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रुट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी, एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यम अशी आहेत की ज्या योगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी का कशी तू, सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबडगीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते, शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरहगीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग सदैव माझ्या सोबत राहिलीस, हजार शब्दही जे न सांगू शकती ते 2 ओळीत व्यक्त झालीस. सखे सखे कविते, उत्कट भावना लाटेवर सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनीचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात.

माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली, तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये, वाळूबरोबरच निसटतायत शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे, काही रेखीव, सुंदर, गुलाबी क्षणांच्या आठवणींचे, काही शंख चमकदार, झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे, काही अगदी धारदार, निसटतानाही हातांना जखम करणारे, वेदनादायी क्षणांसारखे, तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे, हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे, अजून बरेच गोळा करायचेत शिंपले आणि क्षणही, नंतर आठवणी होणारे, आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये, आणि ओंजळीतले शंख शिंपले संचिताचे भान देतायत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे यातली जी नायिका आहे तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपण सुद्धा खूप आठवतंय. आणि एकदा ती खरंच लहान होते. कशी ते या कवितेचंच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार, तर कुशीत घेऊन म्हणाली खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली रोज तुझे नखरे असतात नवे नवे. दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा केली, गप्पा खूप मारल्या म्हणून आम्ही शिक्षा सुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीम सुद्धा खाल्ले. चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण, निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फुलच बघा ना, हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले

रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, फूल उमलले. रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली. रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळूच उमलली. परागकणांचा साज लेवुनी देठावरती मनमुराद डोलली. कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी. जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी. येऊनी गेला आज कुणी भ्रमर, अन फुलपाखरूही भेटून गेले. येऊनी गेला आज कुणी भ्रमर, अन फुलपाखरूही भेटून गेले. पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहत आले. कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. मला पाहुनी कुणी सुखावेल, तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. काय असेल बरं माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार. फांदी वरती घेऊन झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे. क्षण न क्षण मागे पडतो, संपते या जन्मीचे सोहळे. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला फुलाने सर्वांना. रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला. फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा. मूक वेदना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा. देठाची फांदीवरती खूण अन फूल अश्रू ढाळते. माती फुलाच्या भेटीने गहीवरते ओलावते गंधाळते. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना, विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही, तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे, भांडीवलीची सुट्टी होऊ दे, दाण्याचा कूट संपलाय संपू दे, छोटं मोठं टेन्शन नसूच दे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणींनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात, जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीची ही हाक. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीची ही हाक. हे येणार ते येणार, नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गान. मनातील एखादे काव्य उतरावे अलगद असे ते लेखणी मधुनी, किंवा चितारावे स्वप्न मनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून, कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार, रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार,
रेंगाळावी छान मना.

नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध, त्रासदायक. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध, त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं, कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक, काही छानसे, काही भावनिक, तर काही त्रासदायक. एक वय असतं, एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं, तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात रहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं, तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहीत धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी, आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही, होतात मूक. मग नुसतीच शांतता.